0: हजार टंका पर्यंत सब्सिडी पांतु।
1: गायछंती लता मंगेशकर एवं महेंद्र कपूर, गीत रचना राजेंद्र किशन, संगीत कल्याणजी आनंदजी, कथाचित्र गोपी